0: ತದ ಯೌರೆ ಸಿದನಿ ಐಗೆ ಮರುಪ್ ಡೆಬಿಟ್ ಲೈಬದು ಕುಂಥಳಿಸಿಲ್ಲ ಆತದ
1: ನುಯ್ ತಾದದಿ ಬಿ ಡಿ ಎಸ್ ಅಸಿ ಹೆಕ್ ಯೌಬಗನೆ ವಾ ಮತ್ತಂಗಾಂಗಿದ್ರೆ ನಶಾ ನುಪಿ ಕಮಲಾನ ಅಂಗಾಂಗ ಬಫಾವ ನಿಂತಿನ ಖುಂದಿನಿ ಅತೈ ಲೈರಿನಿ ಮೊಯಿ ಲಬು ನಮ್ಜಾವ ಸಿಬು ಕಯಾಮ್ ಪಾಕ್ ಚಾವ ಜಾನುನೆ
0: ತೈಮ ಯು ಎಸ್ ಎ ಮಯಾಮ್ನ ಅಮೇರಿಕಾ ಹೈನ ಖಂಗರಿ ಬಲೈ ಬಾಕ್ ಸಿದ ಲೈರಿ ಬಲೌಮಿ ಸಿಂಗ್ ಸಿನನೆ ಸಾಂಗ್ಚತ್ತ ಲಂ ಹೆಕ್ಟರ್ ಚನಿ ಗೆ ಯಾಂಗ್ ಖೈರೋಮ್ ಲೈಬಿ
1: ಓ
0: ಮಸಿ ಇಮುಂಗ್ ಅಮತ್ತಗಿನಿ ಮಕೋಯ್ ಸಿಲಬುಕ್ ಮಯಾದ ಮಯುಂ ಸಾದುನ ಅದುಂ ಲೈಬಿ
1: ನತಿನಿ ಮೊಯಿ ಸಿಬು ಯುಂ ಜಿಬು ಮೀಬು ಲೈಬ ಉದಿನಿ ಐಬೋ
0: ಆ ಲಬುಕ್ ತ ಲೋಯಿನ್ ಲೈರ ಮನಿ ಸಸಿ ತದ ಸೋಮ್ದ ಲಾಪಿರೋ ಕೋಂಗ್ ನ ಮತಿ ಅಮ ಸಸಿ
1: ಆ ಕ್ರಬ ಲಬುಕ ಸಿದ ಕೈನೋನೆ ಮೊಯಿನ ಥಾರಿ ಮ್ಯಾಮ್ ಸಿಬೋ ಎ ಎ ಹೇಮ ಹೇಮ ಮಸಿದಿ ಗಿಹು ಪಬಿ ನಾತನಿ ಇಸ್ ಮಾಂಗ್ದ ಅಪಿಕ್ ಪಖೋಂ ಮ ಸುಲೈರೇನೆ ಮಸಿಗಿ ಇಸಿಯಲ ಸಿದ ಸಿಯಲೇಬ ಇಸಿನ ಸಿದಿ ಮೈಪೇಮ ಕಯಾದ ಲೋಗ್ರಾಮ್ ನೆ ಯೋನಿ ಮನಾಕ್ ನಕ್ಪ ಸ್ವಾಯ ಸಿದ ಚಿಂಗುಂಬ ಅಮತ್ತದಿ ಉಬ ಫಂಗ್ದಿನಿ ಮಸಿ ಲಾಪ್ ನ ಸಿಲಕ್ಪ ಇಸಿನ್ ಖೋಂಗೋಯನಿ ಮೊಯ್ ಬಾಬಾ ಯೇಂಗೋ ನೋನೆ ಥಾರಿಬ ಸಿಂಗ ಸಿ ಅಸ್ ಕೈನೋ ನಂಗ್ನ ವಾ ಮತ ನಾಂಗ್ದನ ಚಲಿದುಬೋ ಕೈದೋ ಗೇಮಿ
0: ತು ಐತೆಮ ಐ ನಿಂಗ್ಸಿಂಗ್ ಏ ತಾದಸಿ ನರಾಂಗ್ ನಹಾಂದಗಿ ಖೋನಾವ್ ಯಂ ನಾಯ ಹೈಬನಿ ಐ ಹೌಜಿಕ್ತ ನಿಂಗ್ಸಿಂಗ್ ಏ ಬಾ ಚಿಲಿಜಾಕ್ ಓನತ್ ಬದುನರ ಖಂಗ್ದಿನಿ
1: ಓ ಅದುಗಿರ ಹಮ ಯೇಂಗ್ನಿ ಆದ ತೌಸಿಬು ಲೌಹಿರ ಕಾಪಿರ ಮೊಯಿನ್ ತೌಸಿಬು
0: ಓ ಮಾನಿತೆಮ ಮೊಯಿ ಲೌಮಿ ಸಿಂಗ್ಸಿನ ತಿಲ್ಕಾಂಗ್ ತಾದನಬ ಯಂ ಕನ್ನ ಹೊನೆ ಅದುದ ನತೆ ಲೈಬಾಕ್ ಲೈಹೌದ ಯಾವ ಮಚಲ್ ಸಿಂಗ್ ನೈನದನ ಸೋಯಿ ಚಾಂಗಿಂಗ್ ತೌನನಬ ಸ್ಯಾಂಪಲ್ ಸಿಂಗ್ ಲೆಬೋರೇಟರಿ ಸಿಂಗ್ ಥಾರಿಬಲ್ ಅದುಗ ಪೊಥೋಕಿ ಮಗುಲ್ ಲೈಹನನಬ ಚಾಂಗಿಂಗ್ ತೌಬಗಿ ಫೋಲ್ ಅದೋ ಅದು ಯೇಂಗಕಾಂದ ಹಾರ್ ಸಿನರಿಬ
1: ಇಸ್ ಕಹಿನುನೆ ಮಸಿದ ಮೂಗ್ ಲೈರಿಬ ಮಿಸಿನ್ ಮಯಾಮಸಿನ
0: ಐ ಹೈಜಗೆ ತೈಮ ಹಲೋ ದೇವೇತ್
2: ಹಲೋ ರಾಜ್
0: ಹಾಯ್
2: ಅಸ್ ನಂಗೆ ಇಂಡಿಯಾದಗಿ ಕದೋಯಿ ಥುಂಗರಿಬ ಮೂಸಿನ ಕರಾ ಕನಾನು
0: ಐಗೆ ಯಾಮಗ ಐತೆ ಮಗನಿ ಮೊಯ್ಸು ಲೌಬ ಮಿಯೋಯಿ
2: ಯಾಮ್ ನುವಾರೆ ಉನಬದ ಓ ಸೋಫಿ ಸೋಫಿಯಾ ಲಾವ್ನೆ ಕನಾನು ಲೈಫ್ಸಿ ಯೇಗೋ
3: ಕನಾನು ಲೈ ಹೈರಿ ಬಪೋ
2: ಯೇಗೋ
3: ಹಲ ಏ ರಾಜ್ ಮಂಗ ಹಲೇದನ
0: ಓ
3: ಮಕ್ಕೋಯ್ಸಿನ ಕನಾ ಕನಾನು
0: ಸೋಫಿಯಾ ಮೊಯ್ಸಿ ಐಗೆ ಯಾಮಗ ಐತೆ ಮಗನಿ
3: ಓ ಹಲೋ
0: ಮಾನ ಐಗೆ ಇತೈ ಮಮ್ಮನಿ ಸಂಗ್
3: ಓ
2: ಹಲೋ
3: ಹಲೋ
0: ಮೊಯ್ ಅನಿಸಿಸು ಲೌಮಿನಿ
2: ಓ
0: ಡೆಬಿಟ್ ನಂಗೆ ಮೆಷಿನ್ ಸಿಂಗ್ ಸೆ ಅಸ್ ಮಖಲ್ ಗ್ಯಾಮ್ ಗ್ರೆದ
1: ಹುಯ್ನೆ ಐಸು ಖಲಮಿನಿ ನೀ ಬುಂಗ
2: ಮಸಿದ ಲೈರಿಬ ಮೆಷಿನ್ ಸಿಂಗ್ ಸೆ ಯಾವ್ದನ ಕಮ್ತೌನ ಲೌ ಸಿಮೋಗನೆ ಕೊಯ್ದಿ
3: ಯಂಗು ಇಚೆ ಮಸಿನ ನೆ ಟ್ರ್ಯಾಕ್ಟರ್ ಸಿಂಗ್ ನೆ ಲಬು ಖೋಯ್ಬದ ಸಿಜಿನಬ
1: ಅದುಬುದಿ ಐಕೊಯ್ಸು ಖಂಗಿನಿ
3: ಅದುಗ ಸೇನ ಚಿತ್ರಿಲ್ಸ್ ಲೆಬೆಲರ್ ಅದಗಿ ಸಿನ ಟ್ರೆಸರ್ ಹೈಬದಿ ಲೌ ಮಹಿ ಮರೋಂ ಯೈನನಬ ಅದಗಿ ಮಸಿಗಿ ಸಿನ ವಿನೆವರ್ ಹೈದಿ ಫೌ ಗೆಹುನ ಸಿಂಗ್ಬ ಖುಮ್ನಬ ಮೆಷಿನ್ ಸಿಂಗ್ನೆ
1: ಓ ಓ ಅದು ಲಬುಕ್ತಗಿ ಲೋಕ್ಲಬ ಮಹಿ ಮರೋಂ ಸಿಂಗ್ ಅಸಿನ ಕರಂಬ ಮಫಂ ಯೆಂಗ್ಲಗ ಥಂದೋರಿಬ
0: ಯೋಟ್ನ ಸಾಬ ಮಹಿ ಮರೋಂ ಪೈಫಂ ಸಿಂಗ್ ಲೈಯೆ ತೆಮ
1: ಓ
0: ಮದು ಮೊಯ್ನ ಶಿಲೋ ಶೈನ ಕೌಯ್ ಮಹಿ ಮರೋಂ ಸಿಂಗ್ ಅದು ಮೊಯ್ನ ಕೈಥಿಯಲ್ದ ಥಾದೋಯ್
1: ಎ ಕರಿಗಿನು ಮೊಯ್ನ ಹೆಂಗುನೆ ಕಂಪ್ಯೂಟರ್ ಪಾಯ್ದುನ ಅಮು ಅಸು ಯಾನ ಹೋಲಿಬ ಸಿನ
0: ಇಂಡಿಯಾದ ಲೈಬ ಲೌಂಗಿ ಸಿಂಗ್ ಮಕ್ಕೊಯ್ಗ ಮಾನದೆ ತೆಮ ಮೊಯ್ದಿ ಲೈಕ್ ಲೈ ಸು ಯಾಮ ಹೈಬ ಅದುಗ ಲಲೋನ್ಬ ಮೀಗುಮ್ನ ಥಬಕ್ ತೌದುನ ಹಿಸಾಬ್ ನಿಂತೀನ ತೌಬ ಥಾದಕಿಬ ಸೆನ್ಫಂ ಅರಾಕ್ಪ ಸೆಂದೋಂ ಮಯೇಕ್ ಸೇಂಗ್ನ ಖಂಗ್ಬ ಗಮ್ನನ ಬಹೊನ್ನಬ ಕಾಂಗ್ಬುನಿ
1: ಓ ಓ ಓ
3: ಐಕೊಯ್ ಸಿದ ಮಹಕ್ತಂ ಫಂಸಿ ಕೊಪಿ ಥಕ್ಸಿ
0: ಹಾ
3: ಫಂಬಿಯು ಸೋಮ್ದ
0: ಫಂಬಿಯು
3: ಇಂಡಿಯಾಗಿ ಲೌಮಿ ಸಿಂಗಿ ಮರಮ್ದ ಐಕೊಯ್ದಿ ಥೋಯ್ನ ಖಂಗುದೇದು
0: ಇಂಡಿಯಾಗಿ ಸ್ಟೇಟ್ ಅಮ ಒಯ್ರಿಬ ಐಕೊಯ್ಗಿ ಪೊಕ್ನ ಫಂ ಸ್ಟೇಟ್ ಮಣಿಪುರ್ನಿ ಮಫಂ ಅದುದ ಲೈಬ ಲೌಮಿ ಅಮನ ಚಾಂಗ್ಚತ್ತ ಲಂ ಹೆಕ್ಟರ್ 1.5 ರೋಮ್ ಲೈನೆ
2: ಓ ಅದುದಿ ಯಾಮ್ ಪಿಕ್ಪ ಲಂನಿನ
0: ಸುಮಿದೇವೆ ಸ್ಟೇಟ್ ಅದುಸು ಅಪಿಕ್ಪ ಸ್ಟೇಟ್ನಿ ಸಿಂಗ್ನ ಇಕೋ ಇಕೋ ಶಿನ್ಬ ಲಂ ಒಯ್ಬನನೆ ಸಿಂಗ್ದ ಶಿಫ್ಟಿಂಗ್ ಕಲ್ಟಿವೇಶನ್ ನತ್ರಗ ಜೂಮಿಂಗ್ ಹಾಯ್ಬದು ಚಥೈ ತಂಪಾಕಿ ಲಂದನ ಸೆಟಲ್ ಫಾರ್ಮಿಂಗ್ ಚನೆ ಮಣಿಪುರ್ಗಿ ಅಯಾಂಬ ಲೌಮಿ ಸಿಂಗ್ದಿ ಕುಂಗಂಗ್ ಸಿಂಗ್ದ ಲೈ ಲಬುಕ್ ಅಯಾಂಬ ಸಾಂಗ್ಸತ್ ಅಮ್ಮದ ಮಯಾಯಿ ಒಯ್ರಪ್ ಲೈಹಾವ್ ಸೇಲಿ
2: ನಕುಯ್ಗಿ ಸ್ಟೇಟ್ ಅದುಗಿ ಲಬುಕ್ ಸಿಂಗ್ದುದ ಮರು ಅಯ್ನ ಥಾವಸಿ ಕರಮ ಕರಮ ಮಹಿ ಮರು
0: ಐ ಹೈಜಗೆ ದೇಬಿತ್
2: ಹೋಯ್
0: फौ पाम्बीको लबुकसिंग अदो सही खुदिंगी ओइना हार सिंग हाप्तब यादि
2: ओ
0: अदुगा इथै लोखों निंथिना लैतब मरमना उमगी नोंद तांगदुना लौपाले अदुगा वाफम मनने नोंग सुदब मतम निंथम थादा लबुकसिंग अदो इहांग हांग थम इथै लोखों गि फिबम याम फत्तबना लौरोक अनिरक लोकपा हायबसे मरक मरक तन तन चांग नायना पाखप यादियादा लौमी सिंग इमुंग चाना नब नतना ललोली ठीक तो नब पुथो पुथो पसुंग मंदे कोई किस
2: अदु दी लौमी सिंग अदु की अते इसे थोला बिते मत लेता बरा
1: माना है इसने करी नो
0: आ ते मा लौमी सिंग की अते इसे थोला बिते लेता बरा है बन
1: ओ ओ लौ भाई कोई ना अते करी था बा मुंह तो रुनी के अते था बा है बा बु इंकोल संबंध यंग चिन बा पुखरी दंगा यो ई अदुगा सन सुलोई रिसी मंगाई रे दना
2: अदु दी नुई की स्टेट अदु दा करम करम ब लउ पथाप सिंग डिसीजन रे अदुगा करम करम ब मखल की फो सिंग थाना बगे
0: ए हाय जगे होय एग्रीकल्चरल ऑफिसर न पी ब पौताक मतुम इन्ना साथोक याम न थोक ब फो मखल खर दी अदु मक उन रे केमिकल फर्टिलाइजर सिंग सिजिन बसु मतम खर की मनु सिदा याम हेंगले लउ खोइ ब मतम दने मौसादगि चटनरक मऊ अदो दुमक चटनरी आयाम बलबुक्सिंग की मनाक ता गाड़ी थौजिन बयादब याम याउरी अदो किसु मथक ता लौ उबद थादगद ब सेनफम सिंग सेंदोय जाब मियोय सिंग दगि पुरग सिनरी फौ पै फम मथिक चान लैतब नने लौमी सिंग लोक प फौ अता ब ममल द योली आइबदि हंथब ममल द को मरम कया सिना लौमी सिंग दिया दुमक लाइरब ओइदुन लई अस नुंगाई आई फन हिंग बंगम दे दा डेबिट
3: अस अदति लोमी सिंग अदु की इमु मनु नुंगाई आई फब ओइ द्रे हबनि ने लोमी सिंग अदु की कान न ब लेंगा की मरी लै न ब लोसंग छिन न कई मत तव बि दब
0: थौरांग कया पाइखत पग लोइन न बैंक तगी लोन लौ न न ब खुदों जाब सिंग दी लैरि बनि सोफिया अदु ब मदो फंग न ब हो न ब द लोमी सिंग अदु न खुदों जाद ब कयाम रम मायोक न रि गवर्नमेंट न इथै लोखों सेम नब चाथोक याम न पुथोप मरु मरांग सिंग फंगनब तिल हा नब हिदाक हार ट्रैक्टर न सिंग पी दुन लमी सिंग मतें पांग ब याय दना
1: अदो मोय गे गिहु था बसि न तब अतै करम ब पांबी माहि मरोंग सिंग हदि फौ हाय बसि सु अखो गि दि याम न मरु ओइ दना फौ ओ सिबु करी करी ले बाक त याम था गे ने
2: कै नो हाय सिबुरा
0: फौ था ब गि मरम दनिदा
2: ओ आइने खंगबददि चाइनादा ख्वाइदि हेन फौथाने
1: ओ
2: मथंगदा नखोइ गिलेबा इन्डिया अदुग जापान श्रीलंका इन्डोनेसिया थाइलैंड अदुग म्यानमार अदुग फिलिपिन्स तसु याम न चाथोक लैना फौसे थाने हाय
3: आइखोइना मारुवैना थारिबा गेहु असे चाइना कनाडा अदुग अर्जेंटीना युक्रेन रशिया अमति ऑस्ट्रेलिया दे याम थाने नखोई लेबा इंडिया द सु गेहु याम थादाइने पंजाब द एगी इमाना बि मलाइयेबा महागना हाबदा स्टेट अदु द सु गेहु याम न थाय हाये
2: चुजा पामिसु अमेरिका द थाने यूएसए अमदि चाइना चुजा याम न पुथोई अदुगा ब्राजिल मेक्सिको अर्जेंटीना हंगरी अदगी रोमानिया इटाली इंडोनेशिया द सु चुजा से याम न मरा काइना पुथोई
0: इंडिया की ओइनसु चुजा कसे ममांग द दी मरु ओइब क्रॉप ओइरम दी अदो बो होजिक दी मसी की मगुन खंगनरक तना थाब याम होनरक मणिपुर की सिंगी लम खर द सु चुजा खानब होरे बिबरेज क्रॉप की मनुंग द ने चा पाम्बी है बसी मालेम द ख्वाई द की मरु ओइब नी द मसी बु मतम कया की ममांग द की इंडिया अमदी चाइना द थकनरक